0: कोना साथ रेडियो सारंग 107.8 एफएम रंगरंगालचनी आयचे कोंगनी प्रसारा तुमका समयस्तांग मोगासो स्वागत
1: आता फुडे येता रंग तरंग सीमा आणि पंगड मुडविद्री देवा

0: वै बहु अपूर्वायचे सदर्पण रंग तरंग मुळ्ळो समस्तो मूडबिद्दे वरडच्या कुंगणी संस्कृतेक संसारांत नवो एक भरोसो मुनीत. आजकाल कुंगणी मनोरंजन क्षेत्रान जावच्या हर एका स्पर्ध्या कार्यक्रमाक रंग तरंग प्रतिनिधित्व करता. रंग तरंग तर्फेन वव्यो वेळ प्रस्तुत केल्या सीमा आणि पंगडाक आम्ही आभारी जावन आसा. नाटक सभेन व त्या मिनातेन हो स्पर्धो असा केला असता अवकाश चुकलेल्या पंगडांनी फुडल्या वर्षा व्हडा संख्येन हातून भाग घेवच्याक विनंती करता. इतल्यार आयसो हो वांगडो सोमता तर नव्या पंगडा सभे परत मेळ्या. नमस्कार.
1: You're listening to Radio Sarang, 107.8 FM.
2: आता एक पोंगी हिट पद ऐकूंक तयार असात की ये पद मंगलोरचे रोसाचे मटवार सदांच असा. ये पद जाऊन असा क्लॉड डिसोजाचे हिट पद विल्मा मारिया. ते आता आम्ही ऐकूया.

0: एकोणसात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंग गाळचिनी आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचं स्वागत.
1: आता पुढे येता रंग तरंग, सीमा आणि पंगड मुडबिद्री.